0: Taibini, pau. Taibini, rat. Ai ce zis să e bără, iar ia vot la greu ce băricări. Tu zan ai mă atle haptean de Tipu Jayanti, Tipu Jayanti, mult chiar, Jesu Hotel, band. Azi bunii, e bără, iar mânca vot la greu ce băricări. Ani e timpit ce ai să ai bine. Iar roda cea, pelea să ai ligani hotel atea. Chiar vot la tu, bunul, subosan atlea, bine bără. Bunul, subosan atlea, Musu amrunu, amrunu, tăci hotel, band, zaun ce băricări. माता मात्र बरो यार ये खबरी कर दर तू कहे भी चा मंता हाँ एक चा दे तू की हाँ तू कहा चा दे तू नहीं ना
1: ते की तो माखा चा दिंग जाए ना
0: तू काल साकाली पुरे अंगे ये हूँ चा पिन कोई चीज़ ना सनकल लो तू पचार दिन उधर मैंने काल मगर सब रो दी से कर ना यार पैसे लो यार पाना आई लो यारी तीन सेक ले रही
1: आओ पैसे दी ताने
0: दी ता मगर क्या दाला दी ताई रे
1: ने क्या दाला दाले रे दी ताने
0: क्या दाला ये यार दी ता मन थकने जाए ना अंग पड़े तू ये कहीं लगे ले तू बोरन बोरन हो तो नहीं चिपटा तो भूख भर ला ये भूख कच्ची पैसे कौन दी ता अरे आई लो यार मोलर ता सो यार ता तो पोलन दिखेगी ता चाहिए कि कैसी ता चाहिए कि बॉडी तो आई लगता थी एक लेकर था एक दादा परोटा तक अर्धो बाजी सांभर गल दिला का वो कोई सी रूम तो तुझे बरेगी जो नहीं खाले दीजे तू का
1: मगर परोटो दी मत मां
0: हां परोटा तुझे ऐसा दान चेत तेने परोटा
1: सांभर ले सेड गल मत मां
0: परोटा सांभर गल का सांभर ये प्लस सांभर परोटा परोटा परोटा परोटा परोटा परोटा परोटा परोटा
1: मग काय दोन परोटा दिला ते
0: तू काय परोटा गे आणि दे बी परोटा परोटा तू काय परोटा परोटा परोटा परोटा परोटा दे परोटा परोटा परोटा
1: म्हणता मग हे काय
0: ते परोटा
1: प्लेट इर बोली
0: ओ प्लेट क्लीन ना मग तक तू तिथले होऊन जाता काय
1: मग
0: इल्ल समाधान कान घ्या ते पूर सामान करून जात आणि तू प्लेट आणि तो क्लीन जायचे मो प्लेट आऊ क्लीन करून देता प्लेट क्लीन झाले मो क्लीन झाले मो
1: हां
0: का पराठा समजले मो
1: समजले
0: कस्टमर केअर ते म्हणतो
2: म्हणतो हो म्हणतो
0: हो
2: मुटले सर मुटले मुटले
0: मुटले असा मुटले असा
2: दुकर
0: दुकर असा दुकर असा
2: हां ती मुटले म्हणतो दुकर जायते
0: ये काय काम नाही मटर आहा तू अंगा साय नी गे तू का आज जाऊ करता
1: कोण बोलतो
0: तो ये मंदिर काल आमचे ओढे बताऊन जमलो गेले आज आता अंगा सापडे

0: निकल के नंदुलर रेडियो सारंग 107.8 एफएम इंचिपा कुदमुल रंगराव पुरभवना मुल्पा तुलु कूटा रजिस्टर कुडला उन्देता बंगार पर्पदा लेसिड आई लेसा द वॉइस ऑफ ओशन बेंगलुरु मुकुल नडपाद कोरना पदरंगित कार्यक्रम दा कडे तेगे
1: तुलुता सुरुता सिनेमागु सुरुता पद बरेनारे बोजा सुवर्ण एंबेरे बोजा सुवर्णरे ಬರೇ ನಂಚಿನ ಇಂಪು ತಂಪು ಸ ಜಾಗೆ ಒಂದು ಸ್ವರ್ಗಯ ಅಂದ ಪನ್ಪನ ಈ ಪದನು ಎಚ್ ಎಂ ಮಹೇಶ್ ಲ ಬುಕ್ಕ ವಾಣಿ ಜಯರಾಮ್ಲ ಈ ಪದನು ಸುರೂತ ಸಿನಿಮಾದ ಸುರೂತ ಪದ ಪದನು ಪಂತೆರು ಇತ್ತೆ ನಮ್ಮ ದುಂಬಗು ಪ್ರಕಾಶ್ ಪಾವಂಜೆ ಬುಕ್ಕ ಶೀಲಾ ಪಾಟೀಲ್ ಮಕ್ಕಳು ಪಣಂದುಲೇರು.

0: ओ डोल्ला नो अनोरो कशी असारे तुझी वकाल
1: वकाल
2: अरे रे रे रे तुझे तोंड किते रे चिरमुठा गल्ले आंबाड्या बरी झाला
0: अरे अरे अरे वो रट्टा रट्टा आहे किती रे डोल्ला
2: किती रट्टा आहे रे तुझी गजल किती रे
1: गजल सॅप्टिक झाल्या
0: किती
1: सॅप्टिक झाल्या